0: फ्रॉम मॉरिशियस के जरिए भी आपसे प्रोग्राम से Thames Drive, nummer 237, Sjoer Utrecht, Kinderzee. Broadcasting Station, Radio SBS.
1: Are chali re muha.
0: Ke chali re muha.
1: Ganga nahai, chali re muha.
0: Ravinder Singh, Siunat ke vaas mein.